सुप्रभात श्रोते हो, FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आज शनिवार भारतीय सौर 28 ज्येष्ठ शके 1948 म्हणजेच 13 जून 2026 सकाळचे 5:57 झालेले आहेत. आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्राची ही सभा आम्ही मंगलवाद्यानं सुरू करीत आहोत.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

0: सुनहरे दौर के सदाबहार गानों की महफिल।
1: रशियाची लोकसंख्या किती आहे माहित आहे का? सुमारे 14 कोटी। ही खूप मोठी संख्या आहे, नाही का? परंतु गेल्या 12 वर्षात त्याही पेक्षा मोठी संख्या गाठली गेली आहे। भारतातील जवळपास तितक्याच घरांना नळाद्वारे पाण्याची जोडणी मिळाली आहे। आज प्रत्येक ऋतूत दररोज 16 कोटी घरांपर्यंत नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचत आहे। यामुळे कोट्यावधी महिलांची पाणी घेऊन नेण्याच्या ताणातून मुक्तता झालीच आहे। त्याचबरोबरीने यामुळे गावाचे उत्तम जल व्यवस्थापनाच्या सोयीने सक्षमीकरणही झाले आहे।
2: जल जीवन मिशन का विजन सिर्फ लोगों तक पानी पहुंचाने का ही नहीं है, ये डिसेंट्रलाइजेशन का, विकेंद्रीकरण का उसका भी एक बहुत बड़ा मूवमेंट है। ये विलेज ड्रिवन, विमेन ड्रिवन मूवमेंट है।
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
3: जय हिंद। तुम्ही गेल्या दशकभरात घडून आलेला बदलाव पाहिला आहे का? भारत आता दहशतवादाच्या मुळावर थेट प्रहार करतो। आता नक्षलवादाचे उच्चाटन झाले आहे। पूर्वी आपण संरक्षण सामग्री परदेशातून आयात करत होतो, आज आपण विक्रमी संख्येने त्याची निर्यात करत आहोत। भारत आता शांत राहत नाही, भारत आता सहन करत नाही।
4: हमें गर्व है कि पिछले एक दशक में हमारी सेना तेजी से आत्मनिर्भरता की ओर कदम बढ़ा रही।
3: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची। तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे। ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पटीत की आहे।
5: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर।
3: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।

0: शकील आजमी के बोल थे, अनुराग साइकिया का संगीत था, रोमी का स्वर था, भीड़ फिल्म का ये था एक सोहर।
1: मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की ज्या तीव्र सूर्यप्रकाशाला कधी काळी आपण केवळ असह्य उष्णता म्हणून पाहत होतो, त्याच उन्हाचा वापर आता आपल्या घराच्या छतावरून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जात आहे। यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे प्रधानमंत्री सूर्य घर बनली आहे। यामुळे विजेच्या बिलांमध्ये कपात झाली आहे आणि संपूर्ण देशभरात एक नवा आत्मविश्वासही वाढला आहे।
2: एक दशक पहले भारत सोलर पॉवर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पावर के मामले में भारत दुनिया के टॉप 5 देशों में आ गया।
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।

0: कार्यक्रम केयर हॉस्पिटल. हेलो डॉक्टर.
1: सादर करीत आहोत कार्यक्रम केअर हॉस्पिटल हॅलो डॉक्टर. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत केअर हॉस्पिटल पंचशील स्क्वेअर नागपूर.
2: श्रोते हो नमस्कार. केअर हॉस्पिटल पंचशील स्क्वेअर नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी सारिका तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, आजचा आपला विषय आहे ब्रेन ट्यूमर आणि यासाठी केअर हॉस्पिटल पंचशील स्क्वेअर नागपूरचे तज्ज्ञ डॉक्टर पराग आराध्ये कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. चला तर आपण ब्रेन ट्यूमर या आजाराविषयी डॉक्टर पराग आराध्ये यांच्याकडनं अधिक जाणून घेऊया. डॉक्टर पराग आराध्ये, आजच्या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
3: धन्यवाद.
2: सगळ्यात आधी आम्हाला म्हणजे हे विचारावं असं वाटतं की सर्वसामान्यांच्या भाषेत जर ब्रेन ट्यूमर म्हणजे नक्की काय हे जर त्यांना जाणून घ्यायचं असेल तर आपण काय सांगाल?
3: ब्रेन ट्यूमर अर्थात ब्रेनमध्ये आपल्या कोशिका किंवा सेल्स असतात ज्या आपल्या बॉडीमध्येच प्रत्येक ठिकाणीच असतात. या सेल्सचं एक अनियंत्रित असे ग्रोथ व्हायला लागते, त्यांच्या सेल्सचं मल्टिप्लिकेशन व्हायला लागतं आणि मग त्यांचा एक गोळा बनतो किंवा एक गठांसारखी बनते आणि मग ती गठां म्हणजेच ट्यूमर तो ब्रेनमध्ये जमा होतो. तर त्याला आपण स्पेस ऑक्युपाईंग लिजन म्हणजे त्या स्पेसला ऑक्युपाय करणारं लिजन किंवा ट्यूमर असं म्हणतो. आता हे जे ट्यूमर्स असतात बेसिकली आपल्या शरीरामध्ये जे नॉर्मल सेल्स होतं त्यांचं अनियंत्रित ग्रोथ झाल्यामुळे ते बनलेले आहेत आणि ते जेव्हा त्या ब्रेनमध्ये नॉर्मल स्पेसमध्ये बनतात तेव्हा त्याच्यामुळे त्याच्या स्पेस ऑक्युपाय केल्यामुळे त्याच्या प्रेशरमुळे काही ना काही सिम्पटम्स होतात तर ते आपण त्याला ब्रेन ट्यूमर असं म्हणतो. आता ब्रेन ट्यूमर जर आपण म्हटलं तर आपण ब्रेन ट्यूमर असं समजू की ब्रेन ट्यूमर हे दोन प्रकारचे असतात ब्रेनमध्ये. एक तर झाला प्रायमरी ब्रेन ट्यूमर. प्रायमरी म्हणजे काय? जो ब्रेनमध्ये ज्या सेल्स आहेत ज्या ब्रेनच्या प्रायमरी सेल्स आहेत जे न्यूरॉन्स आहेत किंवा त्याच्यामध्ये जे कनेक्टिव्ह टिश्यू असतील जे ब्रेनला बनवतात किंवा नर्व फायबर्स असतील तर त्या सर्वांच्या सेल्सपासूनच जे ट्यूमर बनतात ते त्याच ठिकाणी प्रायमरी बनलेत है ना. आणि काही ट्यूमर्स जे असतात ते इतरत्र पासून येतात. जसं आजकाल आपण पाहतो की कुणाला लंग कॅन्सर झाला, ब्रेस्ट कॅन्सर झाला किंवा इतरत्र कुठे कॅन्सर झाला आणि त्याचे सेल्स ब्लडच्या थ्रू ब्रेनपर्यंत पोहोचले आणि त्या तिथे जाऊन जसे आपण बी रोवतो शेतामध्ये तसे तिथे जाऊन त्याचा एक नवीन ट्यूमर बनला तर त्याला आपण मेटास्टेटिक ट्यूमर म्हणतो, तो सेकंडरी झाला.
2: अच्छा, मग डोक्यात साधी गाठ असणं आणि ब्रेन ट्यूमर असणं यात काय फरक असू शकतो?
3: बघा, डोक्यात गाठ म्हणू म्हणजे ही आपली एक कॉमन बोली भाषा झाली ज्याला आपण गाठ म्हणतो आहे. आता ती गाठ ही दोन प्रकारची राहू शकते, म्हणजे ज्याला आपण असं म्हणू की एक जो अनियंत्रित वाढतो आहे आणि खूप फास्ट वाढतो आहे, रॅपिडली वाढतो आहे आणि त्याचे वेगवेगळे सिम्पटम्स येत आहेत आणि एक आहे जे सेल्स वाढत आहेत पण हळूहळू वाढत आहेत तर त्याला टाइम मिळतो आणि त्याचे जे सिम्पटम्स असतात ते तेवढे अनियंत्रित नसतात आणि काही याच्यामध्ये पेशंटची कंडिशन ही खूप जास्त सिरियस होऊन जाईल आणि काही याच्यामध्ये तो ट्यूमर हळूहळू वाढल्यामुळे त्याचे सिम्पटम्स नाही राहणार आणि ते हे नाही राहणार. तर आपण त्याच्या बेसिसवर त्याला दोन याच्यात डिवाइड करतो, एक असतो बिनाईन आणि एक असतो मॅलिग्नंट ट्यूमर. मॅलिग्नंट म्हणजे थोडासा डेंजरस कॅन्सरस आहे जो खूप जास्त अनियंत्रितपणे वाढतो आहे आणि आतमधल्या ब्रेनला डॅमेज करतो आहे आणि एक आहे जो स्लोली वाढतो आहे आणि तो आतमधल्या ब्रेनला खूप जास्त डॅमेज करत नाही. तर अशा प्रकारे आपण त्याला दोन याच्यामध्ये डिवाइड करू शकतो, ज्याला आपण बिनाईन आणि मॅलिग्नंट म्हणू. जे मेटास्टेटिक लिजन असतात ते मॅलिग्नंटच असतात कारण की कुठं ना कुठं तो मॅलिग्नन्सी आहे ब्रेनमध्ये आणि त्याचे सेल्स ब्रेनमध्ये येऊन त्यांनी ट्यूमर बनवला आहे ना. तर या प्रकारे आपण असं समजू शकतो की ट्यूमर्स किंवा ब्रेनमधली गठाण या कोणत्याही प्रकारचा स्पेस ऑक्युपाईंग लिजन असेल तर तो एक प्रकारे आतमधल्या स्पेसला ऑक्युपाय करतो आणि ते त्याचे सिम्पटम करतो. तर गाठ म्हणा, आता गाठ कधी कधी इन्फेक्शनची पण राहू शकते कारण की आपल्याकडे भारतामध्ये टीबी फार कॉमन आहे तर पुष्कळदा कधी कधी टीबीचे इन्फेक्शन झाले किंवा इतरत्र कोणते इन्फेक्शन झाले त्याच्यामुळे पण कधी कधी गाठ बनते है ना. तर ती गाठ इन्फेक्शनची पण राहू शकते, ती ट्यूमरची पण राहू शकते. हे आपल्याला डिफरन्शिएट जेव्हा आपण इन्व्हेस्टिगेशन करतो त्याचं वर्कअप करतो तेव्हा कळतं.
2: अच्छा डॉक्टर पराग आराध्ये, आपण खूप उत्तम मार्गदर्शन करत आहात आम्हाला. मग आता हे विचारायचं आहे की लोकांच्या मनात भीती असते की ट्यूमर म्हणजे कॅन्सर का आणि मग सगळेच ब्रेन ट्यूमर कॅन्सरचे असतात का आणि काय प्रकार असतात या ट्यूमर्सचे?
3: ट्यूमर हे डेफिनेटली म्हणजे कॅन्सरसही असतात ब्रेनमधले ट्यूमर्स आणि जे खूप रॅपिडली वाढतात आणि खूप जास्त त्याच्यामुळे सिम्पटम्स येतात. काही काही बिनाईन पण असतात जे वर्षोनी गिनती तसेच राहतात आणि

0: कदा काही काही ट्युमर्स असे बिनाईन असतात की त्याच्यामध्ये जे डॉक्टर्स असतात ते त्याला ऑब्झर्वेशन सांगतात, कारण की पेशंटला सिमटम नाही आहे तर मग बंद मुठ्ठी सवा लागली आपण त्याला जाऊन ओपन करणार नाही आणि जोपर्यंत त्याचे काही सिमटम येत नाही त्याला अननेसेस, तर अशा प्रकारचे बिनाईन ट्युमर्स पण राहू शकतात. तर बिनाईन ट्युमर, मॅलिग्नंट ट्युमर आणि काही मेटास्टॅटिक ट्युमर. मेटास्टॅटिक ट्युमर असेल तर डेफिनेटली त्याला आपल्याला ट्रीटमेंट करावीच लागते, जर मॅलिग्नंट होत असेल तरी करावं लागतं. बिनाईन ट्युमरमध्ये तुम्हाला डॉक्टर हे डिसिजन क्लिनिकल कंडिशन आणि बाकी गोष्टीवर डिसाईड करून घेतो, म्हणजे की पेशंटची कंडिशन कशी आहे, ट्युमरचा साईज किती मोठा आहे, लोकेशन कुठे आहे, या सर्व गोष्टीच्या हिशोबाने त्याच्यामध्ये डिसिजन घेतलं जातं.
1: अच्छा, पण मग हा ट्युमर कसा तयार होतो हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आणि मग अशी धारणा आहे की काही कशाच्या रेडिएशन्समुळे म्हणा किंवा काही डोक्याला मार लागला आहे जुना, त्याच्यामुळे हे सगळं उद्भवू शकतं की हे सगळं ह्या गोष्टीत काही तथ्य नाही.
0: आता असं बघा की अजूनपर्यंत तरी जेवढं रिसर्च झालेले आहेत त्याच्यानुसार ब्रेन ट्युमर होण्याचं असं काही स्पेसिफिक असं कोणतं कारण असं आतापर्यंत कुठेही मिळालेलं नाही आहे. म्हणजे आपण असं म्हणू की इट इज अ लक ऑनली की बा पेशंटला कोणाला झाला कोणाला नाही झाला, है ना, म्हणजे म्हणजे त्याच्यामध्ये असं काही नाही आहे की काही मी हे केलं ते केलं त्याच्यामुळे ब्रेनमध्ये ट्युमर झाला. म्हणजे आपण हे प्रायमरी ब्रेन ट्युमरचं बोलतो आहे, जे सेकंडरी किंवा आपण ज्याला मेटास्टॅटिक म्हटलं ते डेफिनेटली कोणाला तरी लंग कॅन्सर झालाय तो स्मोकिंगमुळे असेल किंवा कोणाला ब्रेस्ट कॅन्सर झालाय, कोणत्या तरी जेनेटिक प्रेडिस्पोजिशन असेल किंवा इतरत्र कोणते कॅन्सर असते. म्हणजे प्रायमरी ब्रेन ट्युमर्स आहेत त्याच्यासाठी आपण असं कोणत्याही फॅक्टर्सला काय म्हणतो आपण त्याला कमांड नाही करू शकत की याच्यामुळे होत आहे. जसं आपण आजकाल आपण ऐकतो की मोबाईलच्या रेडिएशनमुळे, बट आपण हे समजलं पाहिजे जेवढं पण रिसर्च झालंय आणि जेवढं पण त्याच्यामध्ये लॉजिकली आपण विचार करतो तर जे मोबाईलचे रेडिएशन्स असतात दे आर नॉन आयनायझिंग. जसं एक्सरे झालं किंवा सिटी स्कॅन झालं त्याच्यामध्ये आयनायझिंग रेडिएशन असतात ज्याच्यामध्ये पॉवर असतो ब्रेनला डॅमेज करायचा, पण मोबाईलच्या रेडिएशन आणि याच्यामध्ये तशा प्रकारचं काही नसतं. त्याच्यामुळे ही लिंक WHOच्या आपण स्टडीज जे आहे जे हे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की याला काही असं लिंकेज नाही आहे की ज्याला आपण कॉज टू रिलेशन म्हणू शकू की ज्याच्यामुळे होत आहे असं. आणि शेवटी सरता आपण हेच म्हणू शकतो की इट इज लक ऑनली की कोणाला झाला कोणाला नाही झाला, है ना. आता त्याच्यामध्ये आपण त्याला प्रारब्ध म्हणू जे पण म्हणू पण आपल्याकडे त्याच्यासाठी असं कोणतंही कारण नाही म्हणतात. हा एक कारण आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो की काही लहान मुलांमध्ये जे ट्युमर्स होतात त्याच्यामध्ये कधी कधी जेनेटिक प्रिडिस्पोजिशन्स असतात, है ना. तर इट डिपेंड्स ते आपल्याला त्या कंडिशन्समध्ये त्या पर्टिक्युलर गोष्टींमध्ये, पण असं कोणाला इन जनरल जर तुम्ही विचाराल तर आपण त्याला नाही म्हणू शकत.
1: नक्कीच आपण हे आम्हाला उत्तम मार्गदर्शन केलं आणि नक्कीच लोकांचं मिथ यातनं दूर होऊ शकेल अशी आशा करू शकतो आपण.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात केअर हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
1: आणि आता डॉक्टर मग एक डोकेदुखी तसं म्हटलं तर कॉमन समस्या आहे, पण मग ब्रेन ट्युमरमुळे होणारी डोकेदुखी आणि साधी डोकेदुखी यात कसा फरक आपण सांगाल?
0: खरंच आहे, डोकेदुखी जर आपण म्हटलं तर डोकं दुखणे हा एक मोस्ट ऑफ द कॉमन सिम्पटम्स आहे जो प्रेझेंट होतो, ज्या सिम्पटमनी प्रेझेंट होतो. आणि इवन आमच्याकडे पण जे ओपीडीमध्ये पेशंट येतात माझं डोकं दुखतं आणि सर्वात पहिले मेरे ब्रेन में ट्युमर तो नहीं होगा हा प्रत्येकाचा प्रश्न असतो. तर डोकं दुखणं हे ब्रेन ट्युमर मधलं डोके दुखण्याचं कॅरेक्टरिस्टिक किंवा जे कॉमन डोकं दुखतं त्याचं कॅरेक्टरिस्टिक हे वेगळं असतं. जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो म्हणजे कोणाला डोकं दुखत असेल तर त्यांनी प्रॉपर एक न्यूरोलॉजिस्टला न्यूरोसर्जनला एका एक कन्सल्ट करायला पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण त्यांची हिस्ट्री घेतो त्या डोकं दुखण्याचं जे कॅरेक्टरिस्टिक असतं त्याच्याहून आम्ही ते डिफरेन्शिएट करतो की कशा प्रकारचं असेल. जसं सर्वात कॉमन डोकेदुखी जर आपण म्हटलं तर कोणती असते, मायग्रेन सारखी असते, टेन्शन टाईप हेडेक झालं जे की कॉमन आहे. तर युजुअली ते जे हेडेक राहील ते युजुअली जसं मायग्रेनच्या पेशंट्समध्ये जे कॉमन राहतं क्रोनिक हिस्ट्री असते, भार वर्षोगिंतींची हिस्ट्री असते, एपिसोडिक हेडेक असतं, मध्ये मध्ये होतं, मध्ये चांगले राहतात मध्ये होतात, त्याच्यानंतर कधी राईट साईड कधी लेफ्ट साईड आणि असे फ्रिक्वेंट हे होत असतात. त्याच्यासोबत असोसिएटेड काही सिम्पटम्स असतात, प्रेसिपिटेटिंग फॅक्टर्स असतात. तर ही सर्व जेव्हा आपण हिस्ट्री घेतो त्यांनी आपण एक म्हणजे हे करू शकतो की नाही बॉय हा हे मायग्रेन सारखं असेल, हे काही मॅलिग्नंट किंवा एखाद्या ट्युमरचं नसेल. ट्युमरचे हेडेक जे असतात ते थोडेसे वेगळे असतात, कारण की ट्युमरचे हेडेक युजुअली कसे होतील की ट्युमरमध्ये हेडेक काय होईल, कारण की प्रेशर वाढतं ब्रेनमध्ये, तो एक स्पेस ऑक्युपाय करतो आहे. ब्रेन हे एका स्कलच्या आतमध्ये आहे आणि स्कल कसं हार्ट सर्फेस आहे आणि त्या हार्ट

0: सरफेसच्या आतमध्ये त्याला स्पेस नाही आतमध्ये फुलायला. जसं कोणाच्या पायावर सूज येत आहे तर पाय आपल्याला जाड झालेला दिसतो, पोटावर सूज आली तर पोट फुगलेलं दिसतं, पण ब्रेन तर स्कलच्या आतमध्ये आहे जे फसरू शकत नाही. तर मग आता आतमध्ये एक नवीन पाहुणा आलाय जो हळूहळू मोठा होतोय किंवा रॅपिडली मोठा होतोय, तो स्वतःसाठी जागा मागतोय, तर तो काय करेल, प्रेशर वाढवेल आणि तो काय करेल, बाकीच्या आसपासचे जे स्ट्रक्चर्स आहेत त्याला दाबायला सुरुवात करेल. आणि जेव्हा तो दाबायला सुरुवात करेल तेव्हा आतमधलं जे प्रेशर वाढतं त्याच्यामुळे डोकं दुखायला लागतं. मग हे जे डोकंदुखी असतं एक तर पुष्कळदा ते युनिलॅटरल असतं, जे पण म्हटलं मायग्रेन मध्ये राईट लेफ्ट असं नाही राहणार, ते एकाच बाजूला होत आहे. त्याच्यानंतर अर्ली मॉर्निंग टाइमला होत आहे ना, सकाळी सकाळी उठल्या उठल्या होत आहे, त्याच्यासोबत उलट्या होत आहेत आणि त्याच्यानंतर स्ट्रेन केल्यामुळे जसं आपण वजन उचललं किंवा खोकला केला शिंकलो त्याच्यासोबत ते हेडेक वाढत आहे. कारण की जेव्हा आपण खोकलतो शिंकतो त्यावेळेला ब्रेन मधलं प्रेशर वाढतं आणि ऑलरेडी ब्रेन मधलं प्रेशर वाढलं आहे, त्याच्यामध्ये अजून तुम्ही प्रेशर वाढवलं खोकला करून तर त्यांनी ते हेडेक अजून वाढणार.
1: अच्छा,
0: बरोबर. तर या पद्धतीने स्ट्रेनिंग केल्यामुळे कफिंग केल्यामुळे होणारं हेडेक, सकाळी सकाळी उठल्यानंतर होणारं हेडेक, किंवा जे हेडेकची हे वाढत चालली आहे, आपण काय म्हणू त्याला की इंटेन्सिटी वाढत चालली आहे, म्हणजे जसं आपण याला म्हटलं की एपिसोडिक हेडेक होतं, दोन दिवस राहिलं त्याच्यानंतर चार दिवस चांगले गेले मग परत दोन दिवस आलं, हे मायग्रेन सारखं हेडेक झालं, नॉर्मल टेन्शन टाईप हेडेक झालं जे अशा प्रकारे राहील. पण हे हेडेक कसं राहील, हळूहळू वाढतच आहे दिवसेंदिवस. आणि युजली असे हेडेक काय असे वर्षोनी गिनतींची हिस्ट्री नाही राहणार, अक्यूट हिस्ट्री राहील, म्हणजे महिना दोन महिने किंवा आठ दहा दिवस पंधरा दिवस आणि ते वाढत चाललेलं आहे. तर अशा प्रकारे जेव्हा तुम्ही हिस्टॉरिकली आपण त्याला डॉक्टर त्याला एक्झामिन करतात तर त्याच्याने आपण त्याला डिफरन्शिएट करू शकतो की हे याच्यामध्ये रेड फ्लॅग साइन्स आहेत का की याच्यामध्ये कॉमन साइन्स आहेत. मग कॉमन साइन असेल तर आपण त्याला म्हणू शकतो की बा ठीक आहे, है ना, की आपण याला ऑब्झर्व्ह करू की आपल्याला याला करायची काही इन्व्हेस्टिगेट करायची गरज आहे. जर तुम्हाला दिसलं की नाही बा याच्यामध्ये रेड फ्लॅग साइन्स येत आहेत तर मग आपण काय म्हणू की या रेड फ्लॅग साइन्स आहे म्हणजे आपल्याला इव्हॅल्युएट करण्याची गरज पडेल.
1: नक्कीच डॉक्टर पराग आराध्य, मग डोकेदुखी विषयी तर आपण सांगितलं, मग अजून इतर कोणती लक्षणं आहेत जी ब्रेन ट्युमरचा इशारा देऊ शकतात?
0: हा, जसं मी म्हटलं की एक तर ब्रेन ट्युमर मध्ये हेडेक आहे जे की प्रेशर वाढल्यामुळे होत आहे, त्याच्या व्यतिरिक्त प्रेशर वाढल्यामुळे अजून काय होईल, जसं मी म्हटलं की तो एक पाहुणा आला जो आता त्या स्कलच्या आतमध्ये वाढतो आहे तर तो काय करतोय, जो नॉर्मल ब्रेनचं स्ट्रक्चर आहे त्याला पुश करतो आहे, दाबतो आहे, आणि ते दाबल्यामुळे काय होईल, जे नॉर्मल ट्रॅक्स आहेत नॉर्मल सेल्स आहेत जे जसं आपल्या हाताचे पायाचे कंट्रोल करणारे सेल्स आहेत ते प्रेस कॉम्प्रेस होतील आणि त्याच्यामुळे एका साईडला विकनेस येईल. मग पेशंटला हेडेक होत आहे, हेडेकच्या सोबत एका साईडला विकनेस डेव्हलप होत आहे कारण की एका बाजूनी तो ब्रेन कॉम्प्रेस करतोय तर ते सेल्स त्याचे जे फायबर्स होते ते कॉम्प्रेस झाले, त्याच्यानंतर म्हणजे एका साईडला विकनेस आलं किंवा त्याच्यानंतर अशा पेशंट्सला फिट येणे, है ना, मिरगीचे दोरे आपण ज्याला म्हणतो तर ते मिरगीचे दोरे येतात, त्याच्यानंतर पुष्कळदा त्याच्यामध्ये उलट्या होणं, है ना, आणि कधी कधी जसं काही पेशंट्समध्ये जे ट्युमर आहे त्याची ग्रोथ किती फास्ट होत आहे त्याच्यावर पण ते डिपेंड करतं. जसं ट्युमरची ग्रोथ ही जर स्लो होते आहे तर त्याचे सिम्पटम स्लो येतील, त्याच्यामध्ये विकनेस पण असं स्लो डेव्हलप होईल, असं लकव्यासारखं अचानक नाही होणार. पण जर एखादा ट्युमर खूप फास्ट ग्रोईंग आहे तर त्याच्यामध्ये पेशंट रॅपिडली विकनेस डेव्हलप होईल आणि पेशंट कोमामध्ये पण जाईल. तर सीझर येणे, फिट येणे, त्याच्यानंतर एका साईडला विकनेस किंवा हेमिप्लेजिया डेव्हलप होणे म्हणजे पॅरालिसिस डेव्हलप होणे, त्याच्यानंतर अनकॉन्शियस होणे, कोमॅटोस कंडिशन होणे, हे सर्व प्रकारचे सिम्पटम्स त्याच्यामध्ये राहू शकतात.
1: नक्कीच. आणि मग असं पण आहे का की कुठला विशिष्ट वयोगट असतो का की ज्यांना ब्रेन ट्युमर होऊ शकतो, लहान मुलं म्हणा वृद्ध म्हणा किंवा स्त्री पुरुष कॅटेगरी काय?
0: जसं मी म्हटलं की पहिलेच्या याच्यामध्ये ओल्ड एजचे पेशंट जे राहायचे त्यांच्यामध्ये अशा प्रकारचे ट्युमर्स हे फार जास्त कॉमनली दिसायचे. त्याच्यानंतर ब्रेन मध्ये ट्युमर होणं हे ओल्ड एज मध्ये याच्यामुळे पण कॉमन होतं कारण की ओल्ड एज मध्ये बाकीच्या मॅलिग्नन्सीज कॉमन आहेत, जसं लंग्स किंवा प्रोस्टेटचे कॅन्सर झाले, बाकीचे कॅन्सर झाले, हे सर्व कॉमन आहेत आणि ते कॅन्सर कॉमन असल्यामुळे त्याच्यामुळे होणारे ब्रेन मध्ये मेटास्टेटिक ट्युमर्स जे असतात, है ना, ते पण त्याच्यामध्ये कॉमन होतात. तर पहिलेच्या काळामध्ये पहिले आपण जे पाहिजे रिसर्च पेपर्स राहायचे त्याच्यामध्ये राहायचं की ओल्ड एज मध्ये कॉमन होतं, पण आता आजकाल आपल्याला हे यंग एज मध्ये पण फार कॉमन दिसत आहे, यंग पेशंट त्यांच्यामध्ये पण अशा प्रकारे ट्युमर सोबत प्रेझेंट होतात. आणि मुलांमध्ये तर आपण म्हटलंच, मुलांमध्ये पुष्कळदा होणारे अशा प्रकारचे ट्युमर हे जेनेटिक प्रकारचे पण राहू शकतात.
1: आणि मग बदलती जीवनशैली किंवा काही विशिष्ट प्रकारची जीवनशैली याला कारणीभूत असू शकते?
0: डेफिनेटली, म्हणजे एक आपण जर चांगली आपली जीवनशैली ठेवली, आपलं जेवण खावण, आपलं व्यायाम आणि ह्या सर्व गोष्टींवर प्रॉपर जर लक्ष दिलं तर आपण मोस्ट ऑफ द बिमाऱ्यांपासून स्वतःला प्रिव्हेंट करू शकतो. बट अर्थात जसं आपण म्हटलं की आतापर्यंत तरी असे कोणते फॅक्टर्स आपल्याला नाही मिळालेले आहे की ज्याच्याने आपण म्हणू की याच्यामुळे ब्रेन ट्युमर, प्रायमरी ब्रेन ट्युमर.

0: विशेषतः होतील, है ना. जसं मॅलिग्नंट ज्याच्या कॅन्सर इतरत्र होणारे कॅन्सरचे वेगवेगळे हे राहू शकतात, जसं स्मोकिंग झालं, ड्रिंक अल्कोहोल झालं किंवा बाकीच्या गोष्टी झाल्या, ते या गोष्टींना आपण प्रिव्हेंट केलं तर ते कॅन्सर होणार नाही, तर मग मेटास्टॅटिक कॅन्सरचे पण चान्सेस कमी होतील. प्रायमरी ब्रेन ट्युमरसाठी आपण असं म्हणू शकत नाही, पण किती झालं तरी एक चांगली लाईफस्टाईल ज्याच्या आणि चांगला डाएट ठेवणं ह्या गोष्टी आपल्याला डेफिनेटली त्याच्यामध्ये मदत करू शकतात.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात केअर हॉस्पिटल पंचशील स्क्वेअर नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम. आजचा आपला विषय आहे ब्रेन ट्युमर आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत केअर हॉस्पिटलचे कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर पराग आराध्य.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात केअर हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
1: ब्रेन ट्युमरचं अचूक निदान कसं करण्यात येतं आणि कुठल्या प्रकारच्या चाचण्या करण्यात येतात मग त्यासाठी?
0: ब्रेन ट्युमरसाठी कसं असतं की जेव्हा पेशंटला अशा प्रकारचे सिम्पटम असतील, पेशंटला या पेशंटने डॉक्टरकडे म्हणजे न्यूरोसर्जन न्यूरोलॉजिस्टकडे गेलेत तर त्यांचं एक कम्प्लीट एक्झामिनेशन करतील, ज्याच्यामध्ये आपल्याला इव्हॅल्युएशन नंतर एक रेड फ्लॅग साईन्स काही दिसतील, तर त्याच्यामध्ये युजली सर्वात जी मोस्ट इम्पॉर्टंट टेस्ट असते ती असते MRI. त्याच्या व्यतिरिक्त सिटी स्कॅन पण होऊ शकतो, पण सिटी स्कॅन अशा प्रकारचे जे ट्युमर्स असतात त्याला पिकअप करायला किंवा त्याला डिफरेन्शिएट करायला पुरेसा नसतो. म्हणजे आपण असं म्हणू सिटी स्कॅन आणि MRI एक जाड चाळणी आहे आणि एक बारीक चाळणी आहे जी बारीक बारीक गोष्टी चाळू शकेल आणि ही मोठी चाळणी आहे. तर ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त ग्रॉस पाहायचं असतं, जसं हेड इंजुरी आहे किंवा आपल्याला ब्लिडिंग झालं ट्रॉमा तर नाही झालेला आहे, तर त्याच्यामध्ये सिटी स्कॅन सफिशियंट होतो. पण ब्रेन ट्युमर सारखे इव्हॅल्युएशन जर आपल्याला वाटलं, म्हणजे ज्याचं डॉक्टरला वाटलं की नाही बाबा याच्यामध्ये काहीतरी ब्रेन ट्युमर सारखं राहू शकतं, तर त्याच्यामध्ये ते मग MRI सजेस्ट करतील. आणि MRI मध्ये कसं की ट्युमरचं लोकेशन, त्याची साईज, त्याचा एक्सटेंट आणि त्याच्यानंतर त्याचा टायपिंग काय राहू शकतो याच्याबद्दल विशेषतः आपल्याला माहिती मिळू शकते. त्याच्यामध्ये औषधी टाकून पण MRI केला जातो, ज्याला कॉन्ट्रास्ट MRI म्हणतात. त्याच्या व्यतिरिक्त MRI मध्ये वेगवेगळे सिक्वेन्सेस असतात ज्यांनी MRI मध्ये जो ट्युमर आपल्याला दिसतो आहे तो मॅलिग्नंट आहे की बिनाईन आहे, है ना, त्याचा कोणत्या टाईपचा असेल, या सर्व गोष्टी प्रेडिक्ट केल्या जाऊ शकतात. आणि त्याच्यानंतर MRI हा या फक्त डायग्नोसिससाठी मदत करतो असं नाही, पोस्ट म्हणजे ऑपरेटिव्ह फेजमध्ये त्याला ऑपरेट करताना सुद्धा जे आपल्याला प्लॅनिंग करायचं असतं त्याच्यासाठी सुद्धा तो मदत करतो. त्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या पण काही टेस्ट होतात, जसं आपल्याला समजा एक मेटास्टेटिक ट्युमर दिसतोय, म्हणजे कुठेतरी हे दिसतायत, मग आपल्याला जसं MRI केला त्याच्यात वाटलं की हा मेटास्टेटिक आहे, हा इतरत्र कुठून आलाय, तर मग त्याच्यामध्ये मग बाकीचे वर्कअप पण होतात, जसं मग त्याच्यामध्ये छातीचा पोटाचा या सर्व तपासण्या कराव्या लागतील, कारण की मॅलिग्नन्सी इतरत्र कुठेही राहू शकते जी प्रायमरी तिकडून गेलेली असेल, तर मग प्रायमरी शोधण्यासाठी मग आपल्याला ते सर्व तपासण्या त्याच्यामध्ये कराव्या लागतात. कधी कधी आपण असं होतं की आपल्याला ब्रेनमध्ये दिसतंय की इतरत्र कुठून तरी तो ट्युमर आलेला आहे, पण आपल्याला बाकीच्या ठिकाणी आपण शोधतो तर तो दिसत नाही, है ना, त्याला आपण असं म्हणू की तो ऑकल्ट आहे, तो आपल्याला दिसत नाही, लपलेला आहे कॅन्सर इतरत्र कुठे. मग अशा केसेसमध्ये आपल्याला पेट स्कॅन असतो, है ना, तो पेट स्कॅन करून बघतात की जेणेकरून आपल्याला माहिती पडेल की इतरत्र कुठे तो लपलेला कॅन्सर आहे तो दिसतोय का, म्हणजे मग कारण की मग त्याच्यानुसार, कारण की कॅन्सरमध्ये कॅन्सरचे जे डॉक्टर असतात ते पर्टिक्युलर कोणत्या टाईपचा कॅन्सर आहे, त्याचे स्टेज काय आहे, याच्यानुसार त्याची ट्रीटमेंट निर्धारित करत असतात. त्याच्यामुळे जेव्हा आपल्याला ब्रेनमध्ये दिसला आहे की कॅन्सर आहे आणि तो मेटास्टेटिक सारखा आहे, तर मग आपल्याला त्याचा वर्कअप अजून समोर करावा लागतो. म्हणजे कसं असतं, पेशंट आपल्याकडे येतो फक्त हेडेकमुळे, है ना, आणि मग हेडेकनी आल्यानंतर मग आपण पहिले त्याचा सिटी स्कॅन MRI केला. MRI केल्यानंतर जेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये दिसलं की याच्यामध्ये काहीतरी ट्युमर आहे, तर मग आपल्याला त्याच्या अनुषंगाने वेगळ्या चाचण्या अजून कराव्या लागतात.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात केअर हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
1: आणि डॉक्टर पराग आराध्य, मग ब्रेन ट्युमरच्या बाबतीत वेळेवर निदान जर का झालं तर काय लाभ होऊ शकतात रुग्णांना हे जाणून घ्यायचंय.
0: बघा, बेसिकली कसं आहे की जसं ब्रेन ट्युमर हा जो आपल्याला दिसतो आहे, ब्रेनमध्ये एखादा ट्युमर दिसतो आहे, तर त्याचा मेन इलाज काय असेल तर पुष्कळदा प्रायमरी ट्युमर्समध्ये आपल्याला त्याची सर्जरी करावी लागते.

0: आता सर्जरी करत असताना मेन कन्सर्न काय असतात की ट्युमर जो आहे तो ब्रेनच्या आतमध्ये, आणि ब्रेनमधले प्रत्येक स्ट्रक्चर हे खूप डेलिकेट असतात आणि प्रत्येक एरियामध्ये वेगवेगळ्या सेंटर्स असतात जे वेगवेगळ्या गोष्टींना कंट्रोल करतात. जसं आपण मॅक्झिमम राईट हँडेड पर्सन आहे, आपला लेफ्ट ब्रेन हा प्रॉमिनंट असतो, पण लेफ्ट साईडच्या ब्रेनमध्ये जसं हाताला कंट्रोल करणारे सेल आहे तसं लँग्वेजला कंट्रोल करणारे पण आहेत एरिया आहेत, त्याच्यानंतर व्हिजनला कंट्रोल करणारे पण एरिया आहेत. तर त्याच्यामुळे काय होतं की जर हा जो ट्युमर आहे हा कोणत्या एरियामध्ये आहे, मग त्याचं लोकेशन किती मोठा आहे, आणि तो आपण जेव्हा ऑपरेट करू तर त्यावेळेला त्याच्यामुळे आपल्या जे व्हायटल एरिया आहेत त्याला काही धक्का पोहोचणार तर नाही, या सर्व गोष्टी आपल्याला प्लॅनिंग करावं लागतं. तर त्या अनुषंगाने आपल्याला हे बघावं लागतं की पेशंटचं कंडिशन कशी स्टेबल राहील, म्हणजे पेशंटचा ट्युमर पण आपण काढू शकू आणि त्याचं जे ऍक्टिव्हिटी आहे ती पण मेंटेन राहील, त्याला कोणताही म्हणजे आफ्टर इफेक्ट जो राहील तो मिनिमम करता येईल.
1: नक्कीच. आणि मग एकदा जर का निदान झाल्यावर उपचार पद्धती कशी असते?
0: निदान झाल्यानंतर सर्वात पहिले तर म्हणजे ट्युमरचं निदान झालं की तो प्रायमरी आहे सेकंडरी आहे, जसं पुष्कळ जसे सेकंडरी जे मेटास्टेटिक ट्युमर्स असतात त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द टाइम तर रेडिएशन किंवा हे दिलं जातं, रेडिएशन म्हणा किंवा रेडिएशन करून त्याला सुकवलं जातं. बाकी प्रायमरी ट्युमर असतं त्याची ट्रीटमेंट ऑन्कोलॉजिस्ट डिसाईड करत असतात. जर प्रायमरी ट्युमर असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला सर्जिकल ऑप्शन हे घ्यावे लागतात. तर त्याच्यामध्ये सर्जरीमध्ये आपण असं म्हणू की त्याच्या लोकेशननुसार पण जसं आपण म्हटलं जसं पुष्कळदा जे ट्युमर्स असतात तो जो समोरच्या भागात असेल ज्याला आपण फ्रंटल एरिया म्हणतो, तर पुष्कळदा ते ट्युमर खूप दिवस सिम्पटम करत नाहीत आणि ते खूप मोठे होऊन जातात, है ना, खूप मोठे होऊन जातात आणि त्यांचे जे सिम्पटम्स असतात ते पुष्कळदा फक्त बिहेव्हिअर असतात, म्हणजे फक्त अल्टर्ड बिहेव्हिअर करतोय, चिडचिड करतोय, किंवा एखादा नॉर्मल दिसणारा माणूस एकदम डिप्रेस सारखा वागतो आहे, है ना, बिहेव्हिअरमध्ये चेंजेस आले आहेत आणि ते हळूहळू वाढत चालले आहेत. तर असे ट्युमर जेव्हा समोरच्या एरियामध्ये असतात फ्रंटल एरियामध्ये असतात तेव्हा ते सर्जरीला पण चांगले रिस्पॉन्ड करतात, म्हणजे त्याला आपण एक चांगल्या प्रकारे त्यांचं रिसेक्शन करू शकतो आणि पेशंट त्याच्यानंतर लॉंग टर्म पर्यंत त्यांचं इम्प्रुव्हमेंट हे चांगलं दिसतं. जर तेच ट्युमर जर ब्रेनच्या मागच्या भागातही असतील तर त्याचे सिम्पटम थोडेसे लवकर पकडतात, कारण की मागचा भाग जो असतो ज्याला आपण हाइंड ब्रेन म्हणतो किंवा छोटा मेंदूचा एरिया जो म्हणतो, तर त्या एरियामध्ये जर ट्युमर असतील तर तो एक थोडासा कॉम्पॅक्ट एरिया असतो आणि तिथे थोडं जरी प्रेशर वाढलं तर लगेच सिम्पटम येतात, पण ते ट्युमर पण पुष्कळदा रिसेक्शनला चांगले असतात. पण जे सेंटरमध्ये ट्युमर्स असतात जसं ज्याला आपण ब्रेनस्टेम एरिया म्हणतो किंवा सेंटरचा एरिया आहे, तर त्याच्यामधले जर ट्युमर असतील तर ते पुष्कळदा ऑपरेशन करण्यालायक नसतात, कारण की तिथे फक्त ट्युमरच नसतो, त्या ट्युमर व्यतिरिक्त खूप साऱ्या नसा असतात ज्या की खूप कॉम्पॅक्ट एरियामधून जात असतात. तुम्ही ट्युमरला काढायला गेलेत तर तो ट्युमर पण तुम्ही ट्युमर सोबत मल्टिपल नसा डॅमेज करून जाल की तो पेशंट उभा पण राहू शकणार नाही. त्याच्यामुळे पुष्कळदा असं होतं की ट्युमरचं लोकेशन काय आहे, ट्युमरचा साईज किती आहे, ट्युमरनी आजूबाजूच्या एरियामध्ये किती स्प्रेड झालेला आहे, त्या सर्व गोष्टीवर त्यांचं प्रोग्नोसिस ठरतं. तर ह्या सर्व गोष्टी सर्जरी करताना सर्व विचारात घेऊन त्या हिशोबाने सर्जरी केल्या जाते.
1: आणि डॉक्टर पराग आराध्य, मग आता मेडिकल सायन्सनी आता खूप प्रगती केलेली आहे, मग ब्रेन ट्युमरचे जे उपचार आहेत त्याच्यात पण आधुनिक तंत्रज्ञान जे वापरत आहे त्याविषयी जाणून घ्यायचं आहे आम्हाला.
0: आधुनिक तंत्रज्ञानामध्ये डेफिनेटली मायक्रोसर्जरी झालेल्या आहेत, पण मेन त्याच्यामध्ये यूज जो असतो तो नेव्हिगेशनल याचा असतो, म्हणजे जो MRI आपण करतो त्या MRIच्या माध्यमाने नेव्हिगेशन सिस्टीम यूज करून ट्युमरचा एक्झॅक्ट लोकेशन किती आहे त्या MRIच्या फिल्मनुसार किती स्प्रेड झालेला आहे आणि ते पाहून त्याला ऑपरेट करण्यासाठी त्याचा यूज केला जाऊ शकतो. त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे रोबोटिक सर्जरी झालेल्या आहेत, बट रोबोटिक सर्जरी मेनली मॅक्झिमम जी बायोप्सी असते म्हणजे फक्त आतमध्ये जाऊन त्या ट्युमरचा एक छोटासा तुकडा काढणे तिथपर्यंत सध्या तरी मर्यादित आहे. डेफिनेटली ज्या नवीन सिस्टीम्स आल्या आहेत नेव्हिगेशन सिस्टीम ज्याच्यामुळे, कारण की जेव्हा सर्जन ओपन करतो आहे तेव्हा त्याला ट्युमरचा एक्सटेंड किती आहे, कुठला एरिया आहे ते सर्व कळायसाठी ती सिस्टीम त्यांना मदत करते.
1: पण मग जो औषधोपचार असतो तो रुग्णांना बरेच कालावधीपर्यंत घ्यावा लागतो,
0: बरेच कालावधीपर्यंत घ्यावा लागतो. त्याच्यामध्ये औषधोपचारामध्ये पुष्कळदा आपल्याला पेशंट्सला फिट न येणाऱ्या औषधी पण द्याव्या लागतात, कारण की ते पण खूप कॉमन असतं आणि रेग्युलर फॉलोअप करायला सांगतात. रेग्युलर फॉलोअपमध्ये त्यांचा एक पिरियॉडिक इंटरव्हलमध्ये आपण त्यांचा MRI करणे, कारण की MRI जो आपण करतो आहे त्याच्यामध्ये जर आपल्याला इनिशियल फेजमध्ये दिसत आहे आपण इंटरव्हेन्शन करून त्यांना अजून त्यांची लाईफ एक्सपेक्टन्सी वाढवू शकतो, है ना, आणि जर आपण त्याच्यामध्ये फॉलोअपमध्ये राहणार नाही किंवा रेग्युलर त्याचं हे करणार नाही तर तो स्लोली वाढून अजून नवीन सिम्पटम कॉज करण्याचे चान्सेस राहू शकतात.
1: नक्कीच. न्यूरो रिहॅब

0: व्हॅलिडेशन म्हणजे काय हे जाणून घ्यायचं आहे आम्हाला.
1: बघा, आता जसं आपण एका पेशंटला म्हणजे कोणाला ट्युमर होता किंवा काही होतं त्याच्यानंतर आपण त्यांना ऑपरेट केलं, त्याच्यानंतर कुठे ना कुठे त्याला थोडंफार विकनेस राहू शकतं हातामध्ये, पायामध्ये, चेहऱ्यावर, आणि त्यांना चालायला फिरायला जसं ब्रेनच्या मागच्या भागामध्ये होता तर त्याच्यामुळे त्याचा बॅलन्सिंग प्रॉब्लेम राहू शकतो. तर मग अशा पेशंट्सला आपण फिजिओथेरपीमध्ये आणि त्यांच्या एक्सरसाइज, त्यांना दैनंदिन कार्य कसे करायचे याच्यासाठी त्यांचं ट्रेनिंग आणि हे केलं जातं, ज्याच्यामध्ये एक ट्रेन्ड फिजिओथेरपिस्ट आणि हे सर्व इन्व्हॉल्व्ह होतात, जे त्यांना हातापायामध्ये जे विकनेस आहे त्याच्या हातापायाची एक्सरसाइज करवतात. कारण की एक्सरसाइज केल्याने त्याच्यामुळे हातापायामध्ये विकनेस इम्प्रूव्ह होऊ शकतो. जर त्यांचा चालण्या फिरण्याचा बॅलन्स गेलेला असेल तर त्या बॅलन्स ला इम्प्रूव्ह करायसाठी आपण बॅलन्सिंग एक्सरसाइजेस त्यांना देऊ शकतो. तर या सर्व गोष्टींमुळे पेशंटची जी डेली ऍक्टिव्हिटीज आहेत ते करण्याला त्याला आपलं इंडिपेंडन्स हे येऊ शकतं. आपला मेन फोकस हा न्यूरोरिहॅबिलिटेशनमध्ये तोच असतो की जेवढं मॅक्झिमम होऊ शकेल पेशंट हा आपल्या डेली ऍक्टिव्हिटीसाठी इंडिपेंडंट झाला पाहिजे.
0: नक्कीच, स्वतःचा मेंदू निरोगी ठेवण्यासाठी आणि गंभीर आजारांपासून दूर राहण्यासाठी काय करायला हवं, दैनंदिन जीवनात कुठली काळजी घ्यायला हवी, आपण काय सांगाल?
1: दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला या मेन हे बघायला पाहिजे की कोणत्याही प्रकारचे जे ऍडिक्शन्स आहेत, कारण की ऍडिक्शन्स जसं स्मोकिंग झालं, तंबाखू झालं, त्याच्यानंतर ड्रिंक्स, अल्कोहोल झाले, तर या सर्व गोष्टी आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. म्हणजे असं नाही आहे की या कोणाला असं माहिती नाही आहे की या स्मोकिंग किंवा याच्यामुळे कॅन्सर आणि या सर्व गोष्टी वाढतात, सर्वांनाच माहिती आहे. पण आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो किंवा ज्यांना त्याची सवय पडलेली आहे ते गोष्टी त्या गोष्टींकडे की मला काही होणार नाही हा एक जो असतो तो आपण सोडून द्यायला पाहिजे. या सर्व गोष्टींपासून दूर राहायला पाहिजे. एक प्रॉपर हेल्दी डाएट घेणं, त्याच्यानंतर एक्सरसाइजेस करणं, योग करणं, त्याच्यानंतर मेडिटेशन करणं, या सर्व गोष्टी डेफिनेटली आपली जी बॉडीची जी इम्युनिटी लेवल आहे आणि आपल्या बॉडीची जी प्रतिकार क्षमता आहे ती इम्प्रूव्ह करेल. आणि त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचे जे गंभीर आजार आहेत, म्हणजे फक्त ब्रेन ट्युमरच म्हणून म्हणताना येणार किंवा कॅन्सर म्हणूनच नाही, तर इतरत्री जे आपले जसे लकवा झाला, स्ट्रोक झाला, तर या गोष्टींपासून पण आपण त्या गोष्टींकडून प्रिव्हेंट करू शकू.
0: नक्कीच. आणि डॉक्टर पराग आराध्य, जाता जाता श्रोत्यांना काय संदेश देऊ इच्छिता?
1: ब्रेन ट्युमरच्या बाबतीमध्ये आणि याच्यामध्ये मी हे सांगू इच्छितो की जर मला कोणालाही जर प्रकारचे सिमटम्स असतील ज्याच्यामध्ये आपण म्हणू की डोकं दुखणं किंवा कोणते फीट सारखे दोरे येणं, तर त्यांना दुर्लक्षित करू नका. जर अशा प्रकारचे सिमटम्स असतील तर आपण जर डॉक्टरांकडे गेलो तर आपलं एक प्रॉपर एक्झामिनेशन करून आणि जर कोणती गरज वाटल्यास आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करून हे जितक्या लवकर डायग्नोस करू शकू तेवढं त्यांच्यामध्ये आपलं जे प्रोग्नोसिस असतं ते इम्प्रूव्ह होऊ शकतं. कारण की जर सर्वांना आपल्याला माहिती आहे की जर डायग्नोसिसमध्ये लेट झालं तर तो कदाचित इनक्युरेबल होईल किंवा रिकरन्स होण्याचे चान्सेस होईल आणि सिमटम्स अजून वाढतील. आणि जर अर्ली स्टेजमध्ये आपण त्या गोष्टींना पिकअप करू शकू तर त्याच्यामध्ये प्रोग्नोसिस चांगलं होऊ शकतं. कारण की आपण आता जसं म्हटलं होतं की ब्रेन ट्युमर जे प्रायमरी ब्रेन ट्युमर असतात त्याच्यामध्ये असे कोणते काही फॅक्टर्स नाही आहेत की हे केल्यामुळे होत आहे, असे आपल्याकडे कोणते फॅक्टर्स आपल्याकडे नाही आहेत, ते कोणालाही होऊ शकतात. त्याच्यामुळे सर्वात बेस्ट प्रिव्हेंशन हेच राहील की आपण आपले कोणतेही सिमटम निग्लेक्ट न करता डॉक्टरांची हेल्प घेणे.
0: नक्कीच डॉक्टर पराग आराध्ये, आज आपण ब्रेन ट्युमर याविषयी खूप उत्तम मार्गदर्शन केलं, त्यासाठी आम्ही आपले आभार व्यक्त करतो. आपल्या उपस्थितीसाठी खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, आपण ऐकत होतात केअर हॉस्पिटल पंचशील स्क्वेअर नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम. आजचा विषय होता ब्रेन ट्युमर आणि आपल्याला मार्गदर्शन केलं होतं डॉक्टर पराग आराध्ये, कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट यांनी. याबरोबरच आजचा केअर हॉस्पिटल पंचशील स्क्वेअर नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम संपण्याची वेळ सुद्धा होत आली आहे. तेव्हा या कार्यक्रमाचे सादरकर्ते सतीश रेवे यांच्यासह मी सारिका आता आपली रजा घेते. नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते केअर हॉस्पिटल पंचशील स्क्वेअर नागपूर.
2: श्रोतो, आपण ऐकत होतात केअर हॉस्पिटल प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
3: हा कार्यक्रम विविध भारतीच्या नागपूर केंद्रानं प्रसारित केला. FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आम्ही विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतो, सकाळचे 10:10 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम

नाट्यरंग कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया. पुण्यप्रभाव या नाटकातून पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं हे नाट्यपद, राम गणेश गडकरी यांची ही पदरचना, संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी.

भूमी कन्या सीता या नाटकातलं ज्योत्स्ना भोळे यांनी गायलेलं हे नाट्यपद आपण ऐकलत. रचना होती ग. दि. माडगुळकर यांची, संगीतकार वासुदेव भाटकर. नाट्यरंग कार्यक्रमात यानंतर ऐकूया मत्स्यगंधा या नाटकातून महेश काळे यांनी गायलेली वसंत काणेटकर यांची पदरचना, संगीतकार जितेंद्र अभिषेकी.

श्रोते हो, यावेळी आपण ऐकत आहात कार्यक्रम नाट्यरंग विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून. यानंतर ऐकूया वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात पुरुषोत्तम दारव्हेकर यांची ही पदरचना, संगीतबद्ध केलेली आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी. आणि हे नाट्यपद आहेत कट्यार काळजात घुसली या नाटकातून.

मधुवंती दांडेकर यांच्या स्वरात गोविंदराव टेंभे यांची ही पदरचना आपण ऐकलीत. श्रोतेहो नाट्यरंग कार्यक्रमात यानंतर तुझं माझं जमीना या नाटकातून अविनाश यांच्या स्वरात मोग रांगणेकर यांची पदरचना ऐकूया. श्रीधर पारसेकर यांचं संगीत.

श्रोते हो, देहू रोड या नाटकातलं पंडितराव नगरकर यांनी गायलेलं हे नाट्यपद आपण ऐकलं. याबरोबरच नाट्यरंग हा कार्यक्रम इथेच संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून. FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. सकाळचे 10:30 आणि 30 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम काही क्षणातच.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: अरे खरं सांगू, आत्ताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
2: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
1: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
3: जानते हो, बेल्जियम या ग्रीस की कुल आबादी भी इतनी नहीं है, जिससे ज्यादा महिलाएं हमारे देश में लखपति दीदी बनी हैं. 3 करोड़ से अधिक महिलाएं लखपति दीदी बनकर बनी हैं परिवार और देश का आर्थिक आधार.
4: लखपति दीदी बनाने का ये अभियान आने वाली पीढ़ियों को सशक्त करने का एक महाअभियान है.
3: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
5: दोस्तों, आप सुन रहे हैं कार्यक्रम मिश्र संगीत विविध भारती के नागपुर केंद्र से एफएम बैंड 14.6 MHz पर. आइए अगला गीत सुनते हैं पलाश की आवाज में.

0: श्रोता आप सुन रहे थे लकी अली की आवाज, संदेश महबूब की रचना, और ये गीत था आज के मिश्र संगीत के कार्यक्रम का आखिरी गीत। इसी के साथ मिश्र संगीत का कार्यक्रम यही समाप्त हुआ। ये कार्यक्रम आप सुन रहे थे विविध भारती के नागपुर केंद्र से FM बँड 100.6 मेगाहर्ट्ज वर। आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे। श्रोते हो, सकाळचे 10:58 होत आहेत। काही क्षणातच प्रसारित करू ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे। काल ग्रामीण पेयजल धोरण बैठकीत ते बोलत होते। राज्यात 22,185 योजनांकरता सौर यंत्रणा उभी करण्याचा प्रस्ताव येत आहे। याकरता विभागानं सर्वंकष धोरण आखण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या। राज्यामध्ये कुठेही वीज देयकांच्या थकबाकीमुळे पाणीपुरवठा योजना बंद पडू नये याची काळजी घ्यावी असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे। दरम्यान येत्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 सादर केलं जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। महिला शेतकऱ्यांच्या हक्काचं संरक्षण होऊन त्यांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाला चालना मिळावी यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे। महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्र शासनानं विशेष सहकार्य केलं असून अटल सेतू, मुंबई कोस्टल रोड, मेट्रो प्रकल्प, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अमरावती मेगा टेक्सटाईल पार्क, छत्रपती संभाजी नगर, DMIC आणि ऑरिक सिटी आदी महत्वाचे प्रकल्प केंद्र सरकारच्या सहकार्यानं साकारल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या संघटित अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले आहे। गुटखा तसंच इतर प्रतिबंधित पदार्थांचं उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण तसंच विक्री प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मकोका लागू करण्याबाबत अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले आहे। अकोट तालुक्यात युरिया आणि DAP खत खरेदीसाठी 7-12 उताऱ्याची अट प्रशासनानं रद्द केली असून आता केवळ आधार कार्डाच्या आधारे हे खत मिळणार आहे। शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे। एका फेरीत किमान 1 ते 5 बॅग खत देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले आहे। यवतमाळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील सुविधांबाबत येणाऱ्या तक्रारींची गांभीर्यानं दखल घेत पालकमंत्री संजय राठोड यांनी आरोग्य सुविधा सुधारण्याचे निर्देश दिले। जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनासोबत आढावा बैठक घेऊन आवश्यक कारवाई करावी असं सांगितलं आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल। नमस्कार।
0: FM बँड 16.6 मेगाहर्ट्ज पर आकाशवाणी नागपुर का ये विविध भारती केंद्र है। श्रोताओं, सुबह के 11 बज चुके हैं। आइए सुनते हैं कार्यक्रम मधुमालती। मधुमालती सुनने वाले सभी श्रोताओं को प्रिया पोहरे का प्यार भरा नमस्कार। दोस्तों, आज है शनिवार और शनिवार को होता है विशेष मधुमालती कार्यक्रम, जिसमें हम आपकी फरमाइशें पूरी करते हैं। ये फरमाइशें आप हमें आपके पत्रों द्वारा भेजते हैं और जिन्हें पूरी करने की हम दिल से कोशिश करते हैं। हम आपके पत्रों का इंतजार करते हैं। तो आज के कार्यक्रम की पहली फरमाइश हमें भेजी है ज्ञानेश्वर नगर से लक्ष्मण देउलकर, संजीवनी देउलकर, प्रियंका देउलकर,

0: तुम्हाला रशियाची लोकसंख्या किती आहे माहित आहे का? सुमारे 14 कोटी. ही खूप मोठी संख्या आहे, नाही का? परंतु गेल्या 12 वर्षात त्याही पेक्षा मोठी संख्या गाठली गेली आहे. भारतातील जवळपास तितक्याच घरांना नळाद्वारे पाण्याची जोडणी मिळाली आहे. आज प्रत्येक ऋतूत दररोज 16 कोटी घरांपर्यंत नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचत आहे. यामुळे कोट्यावधी महिलांची पाणी घेऊन नेण्याच्या ताणातून मुक्तता तर झालीच आहे, त्याचबरोबरीने यामुळे गावाचे उत्तम जल व्यवस्थापनाच्या सोयीने सक्षमीकरणही झाले आहे.
1: जल जीवन मिशन का विजन सिर्फ लोगों तक पानी पहुंचाने का ही नहीं है, ये डिसेंट्रलाइजेशन का, विकेंद्रीकरण का उसका भी एक बहुत बड़ा मूवमेंट है. ये विलेज ड्रिवन, विमेन ड्रिवन मूवमेंट है.
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
2: जय हिंद. तुम्ही गेल्या दशकभरात घडून आलेला बदलाव पाहिला आहे का? भारत आता दहशतवादाच्या मुळावर थेट प्रहार करतो. आता नक्षलवादाचे उच्चाटन झाले आहे. पूर्वी आपण संरक्षण सामग्री परदेशातून आयात करत होतो, आज आपण विक्रमी संख्येने त्याची निर्यात करत आहोत. भारत आता शांत राहत नाही, भारत आता सहन करत नाही.
3: हमें गर्व है कि पिछले एक दशक में हमारी सेना तेजी से आत्मनिर्भरता की ओर कदम बढ़ा रही है.
2: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची. तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे.
4: करोडों छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर.
2: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
5: मित्रांनो, तुम्हाला माहितीये का की ज्या तीव्र सूर्यप्रकाशाला कधी काळी आपण केवळ असह्य उष्णता म्हणून पाहत होतो, त्याच उन्हाचा वापर आता आपल्या घराच्या छतावरून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जात आहे. यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे प्रधानमंत्री सूर्य घर बनली आहे. यामुळे विजेच्या बिलांमध्ये कपात झाली आहे आणि संपूर्ण देशभरात एक नवा आत्मविश्वासही वाढला आहे.
4: एक दशक पहले भारत सोलर पॉवर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पावर के मामले में भारत दुनिया के टॉप 5 देशों में आ गया.
5: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
6: दोस्तों, आप सुन रहे कार्यक्रम मधुमालती, और आज विशेष मधुमालती है, तो हम पूरी कर रहे हैं आपकी फरमाइशें. अगली फरमाइश हमें भेजी है, ये फरमाइश है जो जीता वही सिकंदर, इस फिल्म के गीत के लिए जिसे गाया है उदित नारायण तथा साधना सरगम ने. मजरू सुल्तानपुरी की रचना है, संगीत है जतिन ललित का. और इस गीत को सुनना चाहते हैं बेरडी से राजेश सोनी, कांचन सोनी, गायत्री ढोमने, वैष्णवी ढोमने, चंचल ढोमने, अर्जुन गवनेकर तथा धीरज सवासेरे. और इसी गीत की फरमाइश हमें और धरसीवा से भेजी है छेदुलाल यादव, श्रीमती सीता यादव, अर्चना अरुणा यादव, अनुराधा तथा अल्पना यादव इन्होंने. तो आइए सुनते हैं आप सबकी पसंद का जो जीता वही सिकंदर फिल्म से ये गीत.

आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानापासून ते उत्पादन, अंतराळ, सेमीकंडक्टर्स आणि ड्रोन अशा विविध क्षेत्रात भारताचे युवा आपली छाप पाडत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. सामाजिक प्रसार माध्यमावर यासंबंधी एक संदेश त्यांनी जारी केला. आज भारत जगातील प्रमुख स्टार्टअप केंद्रांपैकी एक बनलाय आणि यातील अनेक यशाच्या कथा लहान शहरं आणि गावांमधील युवा शक्तीनं साकारल्या आहे. क्रीडा क्षेत्रात देशाला प्रचंड गौरव मिळवून दिल्याबद्दल तसंच भारत आणि जगाचं भविष्य घडवणाऱ्या विविध क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल त्यांनी या संदेशात तरुणांचं कौतुक केलंय. अल निनोचा मोठा परिणाम आपल्या राज्यावर होण्याचा अंदाज असून यासाठी कृती दलाची स्थापना केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली. प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट देऊन जलसंधारणाची कामं पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शनानुसार शेतकऱ्यांनी पेरणी केली तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही असंही ते म्हणाले. प्रति क्विंटल 1,650 रुपये या दरानं कांद्याची खरेदी करण्याचा निर्णय काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या बैठकीत घेण्यात आला. कांदा खरेदीचं प्रमाण वाढवण्याबाबत तसंच शेतकऱ्यांना अधिक लाभ देण्याच्या उद्देशानं केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. काल जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त अकोल्यात विविध जनजागृती उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते बालतस्करी विरोधी मोहिमेचं उद्घाटन करण्यात बस स्थानक, रेल्वे स्टेशन आणि इतर गर्दीच्या ठिकाणी रॅली आणि पथनाट्याद्वारे बालकामगार प्रथेचे दुष्परिणाम आणि बालहक्कांबाबतच्या जनजागृती करण्यात आली. जून महिना अॅक्शन मंथ म्हणून साजरा करण्यात जिल्हाभर बालमजुरांचा शोध आणि सुटकेवर भर दिला जाणार आहे. तुर्कस्थानमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोळ यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलंय. उद्या 14 जून रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत या जोडीचा सामना कोरियाच्या किम जे दियोक आणि ओ ये जिन यांच्याशी होणार आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.

0: महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार आणि येत्या काही तासात विदर्भातील अनेक भागात वादळी पर्जन्यमानाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. नागपूर शहरामध्ये गेल्या 12 वर्षात अनेक विकास कामं झाली असून नागपूर शहराला एक हरित शहर बनवण्यासाठी शहर आणि जिल्ह्यात 25 लाख वृक्षारोपण करण्याचा आपला संकल्प आहे. यासाठी शाळा, विद्यापीठ, स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष या सर्व भागधारकांना 2 ते 3 मीटर लांबींची झाडे देऊन एक पेड मा के नाम या उपक्रमाअंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड आणि संवर्धनाची कामं हाती घेण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. केंद्र सरकारच्या 12 वर्षात झालेल्या विकास कामांची माहिती देण्यासाठी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. नागरिकांनी देखील पर्यावरण संवर्धन करण्यात हातभार लावला पाहिजे असं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं.
1: आणि विशेषतः यामध्ये एक पेड मा के नाम ही जी प्रधानमंत्र्यांची योजना आहे त्यात माझी आपल्यालाही अपील आहे की आपल्या फ्लॅट सिस्टीममध्ये आपल्या घरामध्ये आपण एक पेड आईच्या नावाने लावावं आणि ते पेड मोठं करावं आणि नागपूर शहराला ग्रीन करण्याकरता आणि पर्यावरणाच्या दृष्टीने प्रदूषण मुक्त करण्याकरता या स्कीमला सहकार्य करावं.
0: यावेळी त्यांनी गेल्या 12 वर्षांमध्ये केंद्र सरकारद्वारे राबवलेल्या विविध योजनांची माहिती दिली. नागपूर शहरातील बाजारपेठांचं आधुनिकीकरण करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय परिवहन मंत्रालयानं रस्ते निर्मितीसोबतच रोजगार निर्मितीचं लक्ष सुद्धा साध्य केल्याचं ते म्हणाले. ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून आतापर्यंत 10 लाख लोकांना प्रशिक्षित केलं गेल्याचं त्यांनी सांगितलं. प्रस्तावित नागपूर ते हैदराबाद द्रुतगती मार्गामुळे या शहरांदरम्यानचं अंतर केवळ 3.5 तासात कापणं शक्य होईल असं त्यांनी स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे नागपुरात इंदोरा ते दिघोरी हा उड्डाणपूल 1 ऑगस्टला वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी फेटाळून लावलं. सुळे यांनी आज नागपूर दौऱ्यादरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी विलीनीकरणाच्या बातम्या या केवळ अफवा असल्याचं त्यांनी सांगितलं. देशाच्या आर्थिक परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करताना सुळे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. देशातील महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या गंभीर प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी मागणी त्यांनी केली.
2: देशाची आर्थिक परिस्थिती, अडचणीत आलेला शेतकरी, महागाई, बेरोजगारी आणि प्रचंड देशात होणारा भ्रष्टाचार या सगळ्या परिस्थितीवर मात करणं हे याचं प्राधान्य आहे. मागच्या आठवड्यात इंडिया अलायन्सची एक मीटिंग झाली, त्याच्यात आमची सविस्तर चर्चा आर्थिक परिस्थितीबद्दल झाली आणि वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार याची भूमिका राहिलेली आहे की या आर्थिक संकटात ज्याच्यातून देश जातोय माननीय प्रधानमंत्र्यांनी एक ऑल पार्टी मीटिंग ही बोलवावी आणि माननीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली देशाची आर्थिक परिस्थिती याच्याबद्दल सविस्तर चर्चा व्हावी.
0: सरकारनं राजकारणापलीकडे जाऊन जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याचं आवाहनही त्यांनी केलं. ई गव्हर्नन्स राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये डिजिटल प्रशासन आणि नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून सेवा पुरवण्याच्या क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी महाराष्ट्रातील पंचायती राज विभागाशी संबंधित 2 उपक्रमांना सुवर्ण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. यामध्ये सांगली जिल्ह्यातील कडेपूर ग्रामपंचायतीला सेवा वितरणाचा विस्तार आणि सक्षमीकरणासाठी ग्रामस्तरावरील उपक्रम या श्रेणीमध्ये सुवर्ण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला त्यांच्या ई आरोग्य धमणी या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी जिल्हास्तरीय ई गव्हर्नन्स उपक्रम श्रेणी अंतर्गत सुवर्ण पदकानं सन्मानित करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयाच्या वतीनं विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत असून योगाचा प्रसार, जनजागृती आणि नागरिकांचा व्यापक सहभाग सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं उद्या 14 तारखेला ऑनलाईन योग सत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. हे योग सत्र सकाळी 6:15 ते 7:15 या कालावधीत होणार असून या उपक्रमाद्वारे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी निःशुल्क क्रमांक 1800-315-7008 वर मिस कॉल देऊन पूर्वनोंदणी करणं आवश्यक आहे. हजरत बाबा सय्यद मोहम्मद ताजुद्दीन रहमतुल्ला अलैह यांचा 26वा शरीफ आज ताजबाग दर्गा परिसरात भक्ती श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा होत आहे. या निमित्तानं नागपूरसह देशाच्या विविध भागातून मोठ्या संख्येनं भाविक ताजबाग

0: इथं दाखल होत आहेत. 26व्या शरीफच्या कार्यक्रमांची सुरुवात सकाळी 8:30 पारंपरिक दस्तारबंदी समारंभानं करण्यात आली. त्यानंतर शमा महफिलचं आयोजन करण्यात आलं. हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टच्या वतीनं दिवसभर विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दर्गा परिसरातील लंगरखान्यात भाविकांसाठी लंगर वितरणाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सायंकाळी दर्गा परिसरात शमा महफिल, मिलाद शरीफ आणि सुफियाना कव्वालीचं आयोजन करण्यात येणार आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. एकल मातांच्या पाल्यांना विविध क्षेत्रात प्राधान्य, सवलती आणि शैक्षणिक सहाय्य देण्याच्या दृष्टीनं उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. यासंदर्भात येत्या 17 जून रोजी राज्यातल्या 1500 महाविद्यालयांच्या प्राचार्यांची विशेष ऑनलाईन बैठक बोलावली असल्याचं ते म्हणाले. राज्यातील दर्जेदार माहितीपट, लघुपट आणि बालचित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनानं निर्मितीसाठी देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यात भरीव वाढ करण्याची घोषणा केली आहे. राज्य शासनाच्या प्रचलित योजनेअंतर्गत माहितीपट आणि लघुपट निर्मितीसाठी आतापर्यंत प्रत्येकी 10 लाख रुपये अर्थसहाय्य दिलं जात होतं. या अनुदानात मोठी वाढ करून यापुढे प्रत्येक माहितीपट आणि लघुपटासाठी 25 लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याचं मंत्री शेलार यांनी सांगितलं. बाल प्रेक्षकांसाठी दर्जेदार चित्रपट उपलब्ध व्हावेत या उद्देशानं राज्य शासन दरवर्षी बालचित्रपटाची निर्मिती करणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात युरिया खरेदीसाठी 7-12 उताऱ्याची अट प्रशासनानं रद्द केली असून केवळ आधार कार्डवर आता खत मिळणार आहे. सुरुवातीला प्रशासनाकडून केवळ आधार कार्डच्या आधारे युरिया वितरण करण्यात येत होतं. मात्र अशा पद्धतीनं खत विक्री झाल्यास साठेबाजी आणि काळाबाजार होण्याची शक्यता होती. त्यानंतर प्रशासनानं आधार कार्डसोबत 7-12 उतारा सादर करणं बंधनकारक केलं होतं. मात्र अनेक शेतकऱ्यांना त्यामध्ये विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं सुधारित आदेश जारी करत 7-12 उताऱ्याची अट रद्द करण्याचा निर्णय घेतला. हवामान. नागपुरात आज दुपारपासून ढगाळ वातावरण असून दुपारच्या सुमारास अल्पकाळासाठी मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा पसरला आहे. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यात आज दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाचं दमदार आगमन झाल्यानं सर्वसामान्य नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. येत्या काही तासात नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली इथं वादळी पर्जन्यमान राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. उद्या देखील बुलढाणा, अकोला आणि अमरावती वगळता सर्व ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ इथं उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. पुढील 2 दिवसात देशाच्या काही भागात मुसळधार पावसाची तर महाराष्ट्रात उद्यापर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नागपूरला हरित शहर बनवण्यासाठी 25 लाख वृक्ष लागवडीचा संकल्प असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. देशासमोर असलेल्या गंभीर प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार आणि येत्या काही तासात विदर्भातील अनेक भागात वादळी पर्जन्यमानाची शक्यता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

एफएम पूर्णांक 6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. संध्याकाळचे 6:15:40 झालेत. श्रोतो सादर करीत आहोत मराठी गीतांचा कार्यक्रम सांजधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवित आहोत जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांच्या स्वरात जगदीश खेबुळकरांची गीतरचना, स्वरसाज प्रभाकर जोग यांचा.

चंद्रशेखर गाडगे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात नवरे सगळे गाढव या चित्रपटातील शरद निफाळकरांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. श्रोत्यानंतर कार्यक्रमात ऐकवीत आहोत प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेली दत्ता पाटील यांची गीतरचना. संगीतकार आहेत मधुकर पाठक.

प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या सुरात दत्ता पाटील यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. श्रोते आपण ऐकत आहात मराठी गीतांचा कार्यक्रम सांसारा. कार्यक्रमात घेतोय एक अल्पसा विराम.

0: आकाशवाणी
1: हृदय वीणेतून स्फुरणारी मंगलमय वाणी
0: 99.18% भारतीयांच्या हृदयापर्यंत पोहोचणारी संजीवक वाणी आकाशवाणी
1: 146 बोली भाषा आणि 24 भाषा बोलणारी आकाशवाणी
0: राष्ट्रीय क्षेत्रीय स्थानीय आणि विदेश सेवा पुरवणारी प्रसारण वाहिनी आकाशवाणी
1: विश्वासार्ह बातम्या असो न्यूज ऑन एअर ऍप असो अद्ययावत वेब OTT पर्यंत 90 वर्षांचा हा प्रदीर्घ प्रवास
2: तुमच्या सारख्या श्रोत्यांमुळे आहे का?

श्रोतो सांजदारा कार्यक्रमात आता ऐकवीत आहोत मन्नाडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात ग दि माडगूळकरांची गीतरचना, संगीत वसंत पवार यांचं, चित्रपट वरदक्षिणा।

श्रीनिवास खळे यांच्या संगीतात सजली गंगाधर महांबरे यांची गीतरचना पण ऐकलीत. आशा भोसले यांच्या स्वरात सोबती या चित्रपटासाठी. श्रोते आपण ऐकत आहात मराठी गीतांचा कार्यक्रम सांसारा. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकवित आहोत वैशाली सामंत आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत एकनाथांचे शब्द. संगीतकार आहेत कमलेश जाधव हो।

0: श्रोत्या सांजारा कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलीत वैशाली सामंत आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत एकनाथांची शब्दरचना, स्वरसाज कमलेश जाधव यांचा. या गीताबरोबर सांजारा मराठी गीतांचा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत. हा कार्यक्रम एफ एम बँड 100.6 MHz आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्रावरून सादर करण्यात आला.
1: आकाशवाणी
2: हृदय वीणेतून स्फुरणारी मंगलमय वाणी,
1: 99.18% भारतीयांच्या हृदयापर्यंत पोहोचणारी संजीवक वाणी आकाशवाणी,
2: 146 बोली भाषा आणि 24 भाषा बोलणारी आकाशवाणी,
1: राष्ट्रीय क्षेत्रीय स्थानीय आणि विदेश सेवा पुरवणारी प्रसारण वाहिनी आकाशवाणी,
2: विश्वासार्ह बातम्या असो, न्यूज ऑन एअर ऍप असो, अद्ययावत वेब OTT पर्यंत 90 वर्षांचा हा प्रदीर्घ प्रवास
3: तुमच्या सारख्या श्रोत्यांमुळे आहे खास.
0: श्रोते आता एका हॅलो डॉक्टर फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन. सोमवार दिनांक 15 जून 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे कर्करोग. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर सुशील मांधनिया. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 25601 आणि 25292266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम. हॅलो.

0: सुगम संगीत म्हणजे पाण्यावरचे तरंग, नाजूक फुलांचा सुगंधित वर्षाव म्हणजे सुगम गायन. ऐकत चला आकाशवाणी नागपूर, दवबिंदूंचं प्रतिबिंब म्हणजे भावसंगीत. ऐका आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून स्वरांच्या नाजूक अवखळ लाटा. आकाशवाणी नागपूर
1: FM 100.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. 6:58 झाली आहेत. श्रोतेव प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
2: आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. यवतमाळमध्ये ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना बोगस खते विकणारी टोळी कृषी आणि पोलीस विभागाने उघडकीस आणली आहे. MIDC परिसरात हा बोगस खतांचा कारखाना सुरू होता. या ठिकाणी पोटॅश आणि इतर बनावट खतांचा साठा आढळून आला आहे. 2000 पोते खतांचा हा साठा असून त्याची अंदाजे किंमत 24 लाख रुपये इतकी आहे. बिबट्याच्या कातडीचा तुकडा बेकायदेशीररित्या बाळगणाऱ्या 3 आरोपींना अमरावती जिल्ह्यातील गोगामल वन्यजीव विभागामार्फत अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे. केंद्रीय विद्यालय संघटन अर्थात KVS शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गासाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSE ही राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. पंजाबमधल्या गुरु नानक स्टेडियमवर सुरू असलेल्या इंडियन एथलेटिक्स सिरीज 9 या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या तेजस शिर्षे यानं आज पुरुषांच्या 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत 9व्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. तेजसनं केवळ 13:27 हे अंतर कापलं. त्यानं यापूर्वीचा 13:41 स्वतःचा जुना राष्ट्रीय विक्रम मोडला. या कामगिरीमुळे तेजस याच वर्षी होणाऱ्या असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरलं आहे. भांडवली बाजारातील विक्रमी पदार्पणामुळे स्पेस एक्सच्या कंपनीचं मूल्यांकन सुमारे 2,10,000 कोटी डॉलर्सवर पोहोचलं. त्यामुळे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क जगातले पहिले ट्रिलियनर बनले आहेत. वॉल स्ट्रीटवरील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO म्हणून वर्णन केलेल्या या व्यवहारानंतर स्पेस एक्सचे समभाग पहिल्याच दिवशी 19% अधिक वाढले. सक्तवसुली संचालनालय काल मुंबईत रिलायन्स अनिल अंबानी समूहाच्या 2 माजी अधिकाऱ्यांना PMLA कायद्यांतर्गत ताब्यात घेतलं. ED अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. भारतीय स्टेट बँकेला 114.98 कोटी रुपयांना फसवल्याप्रकरणी ही कारवाई केल्याचं सांगितलं जात आहे. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.
1: FM 107.6 MHz आकाशवाणी नागपुर का ये विविध भारती केंद्र है. श्रोता शाम के 7 बज चुके हैं. कुछ ही पलों में मुंबई केंद्र से सुनेंगे प्रोग्राम विशेष जयमाला.
3: इस कार्यक्रम के प्रायोजक हैं देव दर्शन अगरबत्ती, धूप स्टिक, कोन्स एवं हवन सामग्री.

0: श्रोता, इस गीत के साथ ही पूरा हुआ प्रोग्राम चित्रलोक गाने नए जमाने के। ये प्रोग्राम आप सुन रहे थे हमारे मुंबई केंद्र से। एफएम बँड 100.6 MHz वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे। 8:42 झालेत। श्रोते, प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर शहर आणि जिल्ह्यात 25 लाख वृक्षांची लागवड करून नागपूर शहराला हरित शहर बनवण्याचा संकल्प व्यक्त केला। एक पेड माके नाम या उपक्रमांतर्गत शाळा, विद्यापीठे, स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष आणि इतर भागधारकांना 2 ते 3 मीटर उंचीची रोपे उपलब्ध करून देण्यात असून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि संवर्धनाचे काम हाती घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलं। केंद्र सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यपूर्तीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळी महाराष्ट्राचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या

0: पंतप्रधान पदाच्या राजकीय कारकिर्दीस 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं बुलडाणा जिल्ह्यात प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान या अंतर्गत विशेष गर्भवती माता तपासणी शिबीर तसंच विविध आरोग्यविषयक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोहिमेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आरोग्य यंत्रणेमार्फत व्यापक पातळीवर जनजागृती आणि उपचार मिळत असल्यानं नागरिकांद्वारा समाधान व्यक्त होत आहे. अकोला जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी युरिया आणि डीएपी खतांच्या खरेदीसाठी आणि खतांचा तुटवडा रोखण्यासाठी तसेच गरजू शेतकऱ्यांना वेळेवर खतं उपलब्ध करून देण्याबाबतचा आदेश जारी केला आहे. खतांचा काळाबाजार किंवा साठेबाजी केल्यास संबंधित कृषी सेवा केंद्रावर कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची ओळख पटवण्यासाठी 7-12 उतारा घेणे आता अनिवार्य नाही असंही वर्षा मीना यांनी सांगितलं. हवामान. नागपुरात आज दुपारपासून ढगाळ वातावरण असून दुपारच्या सुमारास अल्पकाळासाठी मुसळधार पावसाने हजेरी लावली त्यामुळे वातावरणात गारवा पसरला आहे. दरम्यान आज नागपूरचं कमाल तापमान 38.2 अंश सेल्सिअस इतकं राहिलं तर वर्धा 41.5 तर यवतमाळ इथं 42.4 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. भारतीय हवाई दलाच्या AN-32 या मालवाहू विमानाचा आसाम इथं आज सकाळी अपघात झाला. यात हवाई दलाचे 5 जवान शहीद झाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.
1: आकाशवाणी नागपूर का ये विविध भारती केंद्र है. श्रोतो कुछ ही पलों में ठीक 8:45 पर दिल्ली केंद्र से सुनेंगे हिंदी में समाचार. समाचारों के लिए कृपया प्रतीक्षा कीजिए.

100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते, आता ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात नागपूरचं कमाल तापमान 35.6 डिग्री सेल्सिअस जे सरासरीपेक्षा 4.3 अंशाने अधिक होतं, तर किमान तापमान 21.4 डिग्री सेल्सिअस जे सरासरीपेक्षा 6.6 अंशाने कमी होतं. येत्या 24 तासात नागपूर आणि आसपासच्या क्षेत्रात आकाश ढगाळलेलं राहून वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तसंच कमाल तापमान 36 डिग्री सेल्सिअस आणि किमान तापमान 22 डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. FM 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. रात्रीचे 11:30:20 झाली आहेत. आमच्या केंद्राचे आजचे कार्यक्रम संपलेत. पुन्हा आपली भेट होईल उद्या 5:55. शुभरात्री. जय हिंद.